दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वास

असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीति उमांबुजाता मणि.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, भाद्रपद शुद्ध सप्तमी अर्थात 18 सप्टेंबर 2026। आजचा नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र। आज ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस आहे। अमुक्ता भरण व्रताचा आजचा दिवस आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। ज्येष्ठा गौरीची परंपरा, स्वरूप आणि सांस्कृतिक महत्व याविषयी माहिती जाणून घेऊयात। सनातन हिंदू परंपरेनुसार पार्वती, उमा, अपर्णा, अंबाबाई, गौरी ही देवीची विविध रूपं मानली जातात। गौरी हा संस्कृत शब्द, त्याचा संबंध गौरवर्ण, पवित्रता आणि निर्मळतेशी जोडला जातो। पार्वती ही हिमालयाची कन्या असल्यामुळे हिमालयाच्या प्रदेशातल्या उज्ज्वल गौरवर्णाची कन्या म्हणून तिचं नाव गौरी हे रूढ झालं। भारतीय परंपरेत गौरी म्हणजे पार्वती, भगवान शिवांची पत्नी, आदिशक्तीचं स्वरूप। महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि कौटुंबिक परंपरेत लक्ष्मी आई हे गौरीचं नाव विशेष प्रचलित आहे। ज्येष्ठा गौरी पूजनाच्या परंपरेत दोन देवींचं पूजन केलं जातं, एक ज्येष्ठा आणि दुसरी गौरी। गौरी म्हणजे गौरवर्णाची देवी, तर ज्येष्ठा गौरी हा उल्लेख तिच्या पूजेच्या नक्षत्राशी संबंधित आहे। भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं, त्यामुळे या पूजेला ज्येष्ठा गौरी पूजन असं म्हटलं जातं। भारतीय सांस्कृतिक परंपरेत गौरीचं स्वरूप केवळ धार्मिक नसून कृषी आणि समृद्धीच्या संकल्पनेशीही जोडलेलं आहे। कृषी संस्कृतीच्या विकासामागे मानवी बुद्धीचा विकास महत्वाचा होता, म्हणूनच काही कुटुंबीय परंपरांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी यांच्यामध्ये गणपती म्हणजे बुद्धीचं प्रतीक असलेली देवता स्थापित केली जाते। भाद्रपद महिन्यात हरितालिका व्रतापासून पुढे गणेशोत्सव आणि त्यानंतर गौरी पूजनाची परंपरा येते। गणेश आगमनानंतर अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचारानुसार गौरीच्या प्रतिमा आणि प्रतीकं घरात स्थापित केली जातात। ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा केली जाते आणि महानैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं। ज्येष्ठा गौरी पूजन ही केवळ धार्मिक पूजा नसून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी, कृषी संस्कृतीशी, स्त्री परंपरांशी, कौटुंबिक श्रद्धांशी आणि समृद्धीच्या संकल्पनेशी जोडलेली एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे। गौरीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या 3 दिवसात घर, अन्न, धान्य, स्त्री शक्ती, कुटुंब, निसर्ग आणि समृद्धी यांचा परस्पर संबंध विविध विधी आणि प्रतीकांमधून व्यक्त होतो। म्हणूनच काळ बदलला, गौरीच्या मांडणीच्या पद्धती बदलल्या आणि उत्सवाचं स्वरूप आधुनिक झालं, तरी गौरी पूजनाच्या मागची श्रद्धा, कौटुंबिक एकात्मता आणि समृद्धीची मंगल भावना आजही टिकून आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया दामोदर कोळी यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे शाहीर दामोदर विटावकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 सप्टेंबर. गोंदवल्याच्या रामाचं वैशिष्ट्य. प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचं एकदा तरी दर्शन घ्यावं असं मला फार वाटतं. ह्या रामाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पुढे उभं राहिलं म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्त्वाचं आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळ्या होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसं दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचं काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण, तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असं औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असं औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो. तसाच माझा राम आहे, म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पाहावं असं मला मनापासून वाटतं. मंदिरामध्ये मुक्त द्वार असावं, पण ते कुणाला, तर भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचं मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधं असावं आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावं. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे, त्याचं स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3573.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। सावंतवाड़ी संस्थान से राजे अप्पा साहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून अप्पा साहेब भोसले यांना स्वामींचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली, म्हणून ते 10-15 माणसांना घेऊन निघाले। तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला। पत्नीच्या पायाला 8-10 भोक पडली होती, खूप वैद्य झाले होते, खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते। तेव्हा अप्पासाहेबांना वाटलं की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेल्या भोकांचा विषय काढून उपाय विचारू, स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील याची अप्पासाहेबांना खात्री होती। सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोहोचले तेव्हा कळलं की महाराज वाकदरीच्या डोंगरात गेले आहेत। तिथे दाट अरण्य होतं, घोडे मेणे तर तिथे जाणं शक्यच नव्हतं। तेव्हा सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला। पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचली, त्या दाट अरण्यात सुद्धा पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचले। त्या अरण्यात सुद्धा स्वामींच्या तेजाचा लख प्रकाश पडला होता। अप्पासाहेब भोसले तर स्वामींचा तेज पाहून भारावून गेले। राजवाड्यात आजपर्यंत रत्नांचं तेज त्यांनी पाहिलं होतं, परंतु स्वामींचं तेज अपूर्व होतं। प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे याची खात्री त्यांना पटली। दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली, वस्त्र अर्पण केली। तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी, ही भारी धोतर जोडी आणि वस्त्र आम्हाला काय कामाची? ही वस्त्र तुझं कातडं झाकण्यासाठी आहेत, आमचं दिगंबर कातडं आमच्यापाशी सुखरूप आहे। अप्पासाहेब स्वामींचं बोलणं ऐकतच राहिले। परमेश्वराचा स्वर ते आयुष्यात प्रथमच ऐकत होते। त्यांनी स्वामींना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या पत्नीच्या पायाला भोकं पडली आहेत ते सांगून महाराजांची प्रार्थना केली। स्वामी, माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या। स्वामींनी तिला जवळ बोलावलं आणि तिचे पाय पाहिले। स्वामींनी काय केलं तर कुंदाच्या झाडाचं फळ आणि पाला दिला। फळ खायचं आणि पाला ठेचून त्याचा रस पायाच्या भोकांमध्ये भरायचा, त्यावर पट्टी बांधायची असं स्वामींनी सांगितलं। शिवाय जवळच्या 5 आंब्यांची आणि 5 नारळांची ओटी भरली, आशीर्वाद दिले, परत जाण्याची आज्ञा दिली। अप्पासाहेब परत संस्थानात आले, स्वामींनी सांगितलेला उपाय केला। 8 दिवसात पत्नीच्या पायाची भोकं बुजली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा एकदा का आपल्यावर झाली की सुखाचा पाऊस आपल्यावर बरसू लागतो। म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराशी संवाद साधा, त्याची पूजा करा, त्याच्या नामात रहा। मरत्या माणसांची खुशामत करण्यापेक्षा परमेश्वराचं गुणगान गा, त्यातच आयुष्यभर पुरेल एवढा आनंद भरलेला आहे हे कदापिही विसरू नका। थोडक्यात, परमेश्वराशीच अनुसंधान ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम गं गणपतये नमः। अष्टविनायकातल्या लंबोदर या अवताराची कथा जाणून घेऊयात। लंबोदरावतारो वै क्रोधासुर निबर्हणः शक्ति ब्रह्मा खुगः सद् यत् तस्य धारक उच्यते। भगवान श्री गणेशाचा लंबोदर नावाचा अवतार सत स्वरूप तसच शक्ति ब्रह्माचा धारक आहे, याचही वाहन उंदीर आहे। भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाला पाहून भगवान शिव काममोहित झाले, तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूपाचा त्याग केला। तेव्हा भगवान शिव दुःखी झाले आणि त्यांचा वीर्यपात झाला। त्यापासून एक महान प्रतापी काळ्या रंगाचा असुर उत्पन्न झाला। त्याचे डोळे तांब्याच्या धातूसारखे चमकदार होते। तो असुर शुक्राचार्यांकडे गेला आणि म्हणाला, प्रभो माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि नामकरण करून माझं पालन पोषण करा। शुक्राचार्य काही काळ ध्यानमग्न झाले। त्यानंतर त्यांनी योग्य विचार करून आपल्या या शिष्याचं नाव क्रोधासुर ठेवलं। त्यांनी त्याचा संस्कार करून शिक्षण देऊन त्याला योग्य बनवलं। मग त्यांनी शंभर दैत्य याची परमरूपवती कन्या प्रीती हिच्याशी त्याचा विवाह करविला। एके दिवशी क्रोधासुराने शुक्राचार्यांना हात जोडून म्हटलं, मी आपल्या आज्ञेने संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करू इच्छितो, म्हणून आपण मला यश प्रदान करणारा मंत्र देण्याची कृपा करा। शुक्राचार्यांनी त्याला विधीपूर्वक सूर्यमंत्राची दीक्षा दिली। क्रोधासुर शुक्राचार्यांची आज्ञा घेऊन वनात निघून गेला। तिथे त्याने एका पायावर उभं राहून सूर्यमंत्राचा जप केला। त्या धैर्यवान दैत्याने ऊन वारा थंडी आणि पाऊस यांचे कष्ट सहन करून निराहार राहून कठोर तपश्चर्या केली। असुराची 1000 वर्ष तपश्चर्या झाल्यावर भगवान सूर्य प्रसन्न होऊन प्रगट झाले। क्रोधासुराने त्यांचं भक्तिपूर्वक पूजन केलं। भगवान सूर्यांना प्रसन्न असलेलं पाहून तो म्हणाला, प्रभो माझा मृत्यू होऊ नये, मी संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करावा, सर्व योद्ध्यात मी अद्वितीय योद्धा सिद्ध व्हावं। तथा अस्तु, असं म्हणून भगवान सूर्य अंतर्धान पावले। घरी परतल्यावर क्रोधासुराने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केलं। शुक्राचार्यांनी त्याला आवेशपुरीत दैत्यांच्या राजपदावर अभिषिक्त केलं। काही काळ लोटल्यावर त्याने असुरांजवळ ब्रह्मांड विजयाची इच्छा व्यक्त केली। असुर फार प्रसन्न झाले। विजय यात्रा प्रारंभ झाली। त्याने थोड्याच अवधीत पृथ्वीवर अधिकार प्राप्त केला। मग त्याने अमरावतीवर आपला मोर्चा वळविला। त्याच्या भीतीने सर्व देवगण पळाले। स्वर्ग देखील त्याच्या अधीन झाला। अशा प्रकारे वैकुंठ आणि कैलासावरही त्या महादैत्याचं राज्य स्थापित झालं। क्रोधासुराने भगवान सूर्याच्या सूर्यलोकालाही आपल्या अधीन केलं। वरदान दिल्यामुळे सूर्यानेही दुःखी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला। अत्यंत दुःखी झालेल्या देवता आणि ऋषी यांनी गणेशाची आराधना केली। या आराधनेमुळे संतुष्ट होऊन भगवान लंबोदर प्रगट झाले। ते म्हणाले, देवगणांनो आणि ऋषींनो, मी क्रोधासुराच्या अहंकाराला चूर चूर करून टाकीन, तुम्ही लोक निश्चिंत व्हा। लंबोदराबरोबर क्रोधासुराचा भीषण संग्राम झाला। देवगणसुद्धा असुरांचा संहार करू लागले। क्रोधासुराचे मोठे मोठे योद्धे रणभूमीमध्ये मृत्युमुखी पडले। क्रोधासुर दुःखी होऊन लंबोदराच्या चरणांना शरण गेला आणि त्यांची भक्तिभावाने स्तुती करू लागला। अहेतुक कृपाळू लंबोदराने त्याला अभयदान दिलं। भगवान लंबोदराचा आशीर्वाद प्राप्त करून आणि त्यांची भक्ती प्राप्त करून क्रोधासुर शांत चित्ताने जीवनयापन करण्यासाठी पाताळात निघून गेला। सर्व देवता अभय प्राप्त झाल्याने प्रसन्न होऊन भगवान लंबोदराचे गुणगान करू लागले। ओम लंबोदराय नमः,
ओम गंग गणपतये नमः।

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर आताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना। यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्र पुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, श्री समर्थ यांचा मनोबोध हा आपण पाहतो आहोत. हा सदुसष्टावा श्लोक आहे. घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता ह्या श्लोकापासून 10 श्लोक पुढे त्यांनी हा शेवटचा चरण जो आहे तो सतत ठेवलेला आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हा चरण पूर्वी एकदा येऊन गेलेला आहे श्लोकांच्या पहिल्या श्लोकामध्ये. तर आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी जे मागच्या वेळा सांगितलं राघवाचे ध्यान धारा, आता राघवाचे ध्यान धारायला सांगितलं. हा राघव आहे कसा, राघवाचं सगुण रूप काय आहे त्याचं वर्णन करण्यासाठी हा श्लोक आलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे त्याचं स्वरूप कसं आहे. घनश्याम, घनश्याम सावळ्या रंगाचा हा घनश्याम कसा आहे राम, लावण्यरूपी अतिशय सुंदर आहे, सावळ्या वर्णाचा अतिशय सुंदर असा हा राम आहे. आणखीन काय त्याच्या गोष्टी आहेत, स्वभाव काय आहे, त्याचं इतर वर्णन काय आहे. महाधीर, अतिशय धैर्यवान आहे, धारिष्ठाचा समर्थ नेहमी म्हणायचे तसा हा अतिशय धीर धैर्यवान आहे, गंभीर आहे, शांत स्थितप्रज्ञ ज्याला म्हणावं तसं, मेरू पर्वतासारखा जसं म्हणतं, कुठल्याही गोष्टीनं त्याच्या मनात चलबिचल हालचाल अशी नाही आहे, अत्यंत शांत मनाने कुठल्याही गोष्टी स्वीकारणारा. लहान वयात विश्वामित्राने त्याला नेलं राम लक्ष्मणांना, त्यांचा यज्ञ नीट पार पडत नव्हता, राक्षस त्रास देत होते, म्हणून लहान वयात असताना देखील त्यांनी त्यांना बरोबर नेलेलं होतं असं रामायणात वर्णन आहे. त्यावेळेलाही त्यांचं मन चलबिचल झालं नाही. राज्याविषयी होणार त्यावेळेला त्यांना वनवास पत्करावा लागला, त्यावेळेलाही त्यांच्या मनात चलबिचल झाली नाही. रावण वध झाल्यानंतर सीतेला अग्निदिव्य करावं लागलं, त्याही वेळी मन चलबिचल झालं नाही. पूर्ण बोध ज्याला असतो, ज्याला स्थितप्रज्ञ वर्णन केलेलं आहे, तसं कुठल्याही मोठ्या संकट जरी आलं तरी त्याची चलबिचल होत नाही, तो शांतपणे सगळं स्वीकारतो. ही भगवंताची लीला आहे म्हणून ते सगळं मान्य करतो, नाईलाजाने नाही, भगवंताच्या इच्छेशी त्याची इच्छा समरस झालेली असते. देव करील ते मानावे, देवाच्या इच्छेने वर्तावे असं त्याचं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे असं कुठेही त्याचं नसतं. परमेश्वराला काय वाटतं असं वाटतं ठीक आहे, असं वाटतं ठीक आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञ आणि पूर्णप्रतापी, पूर्णप्रतापी असून स्थितप्रज्ञ हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्या अंगात बलच नाही त्याला जर एखादी गोष्ट काही घडली तर त्याला विरोध करायचं सामर्थ्य नसतं, तो नाईलाजाने स्वीकारतो. असं नाईलाजाने स्वीकारणं आणि पूर्ण बोधानी मान्य करणं या दोन्हीत फरक आहे. हा महाप्रतापी असून देखील प्रज्ञ शांत धैर्यवान असून देखील, त्यामुळे या पहिल्या दोन्ही गोष्टीमध्ये रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. बरं, ते मोठे असतील आम्हाला काय त्याचा उपयोग असं आपल्याला वाटेल की रामचंद्र प्रतापी असतील, धैर्यवान असतील, आमच्याशी काय संबंध. तसं नाही, ह्या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याशी काय संबंध आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. करी संकटी सेवकाचा कुडावा, कुडावा म्हणजे रक्षण. तो संकटामध्ये सेवकाचं रक्षण करतो. मग रक्षण करतो तो बरं झालं, आमचंही रक्षण करेल. सेवकाचा शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही सेवक आहात का? रामाची दास्य भक्ती केली का कधी? सेवा केली का? तुम्ही जर भक्त असाल, दास असाल, समर्थांनी जसं रामदास म्हटलं, दास्यत्व स्वीकारलं, तसं इथं तुम्ही जर रामाचे सेवक असाल तर तुम्हाला चिंता करायचं कारण नाही आहे. मी रामाचा भक्त आहे तो बघेल, हित अनहित माझं काय आहे ते राम बघेल. मी माझं सर्वस्व त्याला वाहिलेलं आहे, मी त्याच्याशी अनन्य झालेलो आहे, तेव्हा मला चिंता करायचं काय कारण आहे? अशी खात्री आहे का आपल्याला? अशी जर खात्री असेल तर हाही विश्वास ठेवावा की तो संकटी सेवकाचा कुडावा करतो. काही संकट आलं असताना सेवकाचं रक्षण तोच करतो. व्यवहारात देखील जे भक्ती करतात त्यांना अनुभव येतो की प्रत्यक्ष रामचंद्र असे काही येत नाही तुमच्यासमोर, पण अनेक व्यक्तींच्या रूपाने ते तुम्हाला संकटातून बाहेर काढत असतात. ज्याला आपण अगदी आपली माणसं जवळची म्हणतो तीच आपल्या वेळेला संकटात उपयोगी पडतील असं नाही, पण तो राम भगवंत त्याला वेळ काळ नाही आहे. रात्रीची वेळ आहे आता कसं येऊ असं नाही आहे त्याला. त्याला काळ नाही, वेळ नाही, स्थळ नाही, काहीही नाही. कुठंही केव्हाही सेवकानी हाक द्यावी आणि धन्यानी त्या ठिकाणी येऊन त्याचं संकट मुक्त करावं, असा अनुभव सगळ्या संतांचा आहे, सगळ्या भक्तांचा आहे. त्यांचं प्रचितीचं बोलणं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसती संतांची चरित्र वाचून नाही, त्यांना ही स्थिती का प्राप्त झाली, त्यांनी काय केलं त्यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून करी संकटी सेवकाचा कुडावा, मग आता काय करा? म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. यासाठी आपण जर काही करायचं असेल तर त्या रामाचं चिंतन अखंड ठेवायला पाहिजे. सकाळी एकदा राम म्हटलं, दुपारी एकदा राम म्हटलं, संध्याकाळी एकदा राम म्हटलं असं नाही आहे, अखंडच. सकाळ, दुपार, संध्याकाळ, प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी रामनाम जपत जावे असं म्हटलेलं आहे. ते जपायचं आहे, नुसतं माळेवर ओढायचं नाही आहे. नाही तर माळेवर रामनाम घेतात, लक्ष दुसरीकडेच, त्याचा काही उपयोग होत नाही. तोंडाने उच्चार करतायत, लक्ष त्याच्यात नाहीच आहे, नाही उपयोग. त्याच्या नावाचा जयघोषही करायचा आहे, पण त्यामध्ये आपलं अंतःकरण उतरून गेलं पाहिजे. असं जर झालं तर ते रामनाम खऱ्या अर्थाने उपयोगी पडतं, नाही तर पडत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रभाते म्हटलेलं आहे पुन्हा विशेषतः. तर सकाळची वेळ अशी असते की मनुष्य ताजातवाना असतो, झोप झालेली असते, दिवसाची सुरुवात व्हायची असती, अनेक गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेला पहिल्यांदाच रामाचं स्मरण करावं आणि त्याच्या स्मरणात त्यांनी दिलेलं जे कार्य आहे, स्वधर्म कर्म आहे, ते त्याच्याच शक्तीनं, त्याच्याच इच्छेनुसार मी करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणून दिवसभराची सगळी कामं त्याला हवी तशी करण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा रात्री जे केलेलं आहे ते ओम सतत ब्रह्मार्पणम असतो म्हणून त्याला अर्पण करून मोकळं व्हावं. मी केलं असा कर्तृत्वाचा अभिमान आणि त्या कर्माच्या फळाची अपेक्षा हे दोन्ही सोडायचं. मी माझं आणि मला हे सगळं सोडून तू तुझं आणि तुला असा बोध ठेवून करायचं. म्हणून याच्यात म्हटलंय, घनश्याम हा राम लावण्यरूपी महाघोर गंभीर पूर्ण प्रतापे, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर दशरथ पुजारी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

Mama de da ne da re ma.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताईपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीति उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया.
3: काय झालं बया?
1: बया बया बया.
3: काय झालं बया?
1: बया बया बया.

0: हाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवायला

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार भाद्रपद शुद्ध सप्तमी अर्थात 18 सप्टेंबर 2026। आजचा नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र। आज ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस आहे। अमुक्ता भरण व्रताचा आजचा दिवस आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। ज्येष्ठा गौरीची परंपरा, स्वरूप आणि सांस्कृतिक महत्व याविषयी माहिती जाणून घेऊयात। सनातन हिंदू परंपरेनुसार पार्वती, उमा, अपर्णा, अंबाबाई, गौरी ही देवीची विविध रूप मानली जातात। गौरी हा संस्कृत शब्द, त्याचा संबंध गौर वर्ण, पवित्रता आणि निर्मळतेशी जोडला जातो। पार्वती ही हिमालयाची कन्या असल्यामुळे हिमालयाच्या प्रदेशातल्या उज्ज्वल गौर वर्णाची कन्या म्हणून तिचं नाव गौरी हे रूढ झालं। भारतीय परंपरेत गौरी म्हणजे पार्वती, भगवान शिवांची पत्नी, आदिशक्तीचं स्वरूप। महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि कौटुंबिक परंपरेत लक्ष्मी आई हे गौरीचं नाव विशेष प्रचलित आहे। ज्येष्ठा गौरी पूजनाच्या परंपरेत दोन देवींचं पूजन केलं जातं, एक ज्येष्ठा आणि दुसरी गौरी। गौरी म्हणजे गौर वर्णाची देवी, तर ज्येष्ठा गौरी हा उल्लेख तिच्या पूजेच्या नक्षत्राशी संबंधित आहे। भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं, त्यामुळे या पूजेला ज्येष्ठा गौरी पूजन असं म्हटलं जातं। भारतीय सांस्कृतिक परंपरेत गौरीचं स्वरूप केवळ धार्मिक नसून कृषी आणि समृद्धीच्या संकल्पनेशीही जोडलेलं आहे। कृषी संस्कृतीच्या विकासामागे मानवी बुद्धीचा विकास महत्वाचा होता, म्हणूनच काही कुटुंबीय परंपरांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी यांच्यामध्ये गणपती म्हणजे बुद्धीचं प्रतीक असलेली देवता स्थापित केली जाते। भाद्रपद महिन्यात हरितालिका व्रतापासून पुढे गणेशोत्सव आणि त्यानंतर गौरी पूजनाची परंपरा येते। गणेश आगमनानंतर अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कोलाचारानुसार गौरीच्या प्रतिमा आणि प्रतीकं घरात स्थापित केली जातात। ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा केली जाते आणि महानैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं। ज्येष्ठा गौरी पूजन ही केवळ धार्मिक पूजा नसून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी, कृषी संस्कृतीशी, स्त्री परंपरांशी, कौटुंबिक श्रद्धांशी आणि समृद्धीच्या संकल्पनेशी जोडलेली एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे। गौरीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या 3 दिवसात घर, अन्न, धान्य, स्त्री शक्ती, कुटुंब, निसर्ग आणि समृद्धी यांचा परस्पर संबंध विविध विधी आणि प्रतीकांमधून व्यक्त होतो। म्हणूनच काळ बदलला, गौरीच्या मांडणीच्या पद्धती बदलल्या आणि उत्सवाचं स्वरूप आधुनिक झालं, तरी गौरी पूजनाच्या मागची श्रद्धा, कौटुंबिक एकात्मता आणि समृद्धीची मंगल भावना आजही टिकून आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण तृतीय खंड. शौनकांनी महोदर महात्म्य सांगा अशी विनंती करताच सूताने व्यासमुखातून ऐकलेलं आणि दक्ष मुद्गलांच्या संवादातून प्रकट झालेलं महोदर महात्म्य कथन करण्यास प्रारंभ केला. दक्षाच्या प्रश्नावरून मुद्गलांनी सूर्य आणि वालखिल्य ऋषी यांचा संवाद सांगितला. गणेशभक्तीत रमलेल्या सूर्याला पाहून चकित झालेल्या वालखिल्यांनी विचारलं, सूर्या, तू ब्रह्मरूप असून ज्या गणेशाचं ध्यान करतोस त्या गणेशाचं स्वरूप सांग. तेव्हा सूर्याने गणेशाचं ब्रह्मस्वरूप सांगितलं. सूर्य म्हणाला, एकदा मी कश्यपांच्या आश्रमात गेलो असता त्यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन त्यांचा पुत्र झालो. तेव्हा गणेश आराधना न केल्याने एक विघ्न आलं. शंकरवराने उन्मत्त झालेल्या माली सुमाली दैत्यांना मी मारलं, त्यामुळे रागावून शंकरांनी माझा शिरच्छेद केला. परंतु सर्वांच्या विनंतीने मला जीवदान मिळालं. मलाही आश्चर्य वाटलं, हे सारं घडलं कसं असं ब्रह्मदेवांना विचारलं असता गर्वाने गणेशाचं ध्यान न केल्याचं हे फळ आहे असं सांगून त्यांनी मला गणेशोपासना सांगितली. मी षडक्षर मंत्राने तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने मला भक्ती प्रदान केलं. नंतर वालखिल्यांच्या विनंतीवरून सूर्याने महोदर चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. तारकासुराच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून पार्वती भिल्लिणीच्या वेशात शंकरांकडे गेली असता मोहासूर निर्माण झाला. तेव्हा शंकरांनी खिन्न होऊन कामाला शाप दिला. कामाने शापमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना केली. कामाच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या गणेशाने तू प्रद्युम्न होशील असा कामाला वर दिला. नंतर कामयुक्त झालेल्या शंकरांना पार्वतीपासून कार्तिकेय षडानन झाला. त्यांनी शंकरांच्या आदेशानुसार दंडकारण्यात षडक्षर विधानाने गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि तू तारकाला मारशील असा वर मिळविला. त्याने तारकासुराला मारलं आणि स्कंद गाणपत्य झाला. इकडे मोहासुराने शुक्राचार्यांकडून विद्या आणि संस्कार घेऊन सूर्याला प्रसन्न केलं. सर्व इच्छाप्राप्तीचा वर मिळालेल्या त्याला शुकासह सर्व दैत्यांनी राज्याभिषेक केला. त्यामुळे सत्ताधीश होऊन त्याने दैत्यप्रमुखांना आदेश देऊन सर्व ब्रह्मांड हस्तगत केलं. नंतर तो सर्व भोग भोगू लागला. कर्ममार्ग, धर्माचरण, वर्णाश्रम धर्म नष्ट झाल्याने उपाशी असलेल्या देवमुनींना सूर्याने गणेशाचं एकाक्षर विधान कथन केलं. त्या विधानाने संतुष्ट होऊन महोदराने सर्वांच्या मोहासूर नाशाच्या इच्छेला तथास्तु म्हटलं. युद्धासाठी महोदर निघाला ही वार्ता मोहासुराला नारदांनी येऊन सांगितली आणि महोदराचं खरंखुरं ब्रह्मरूप त्याला पटवून दिलं. त्याला शरण जा म्हणून निक्षून सांगितलं. नारदांच्या म्हणण्याचा विचार करीत असता शुक्राने तेच त्याला पटवून दिलं. इतक्यात महोदराचा दूत विष्णू याने महोदर तुझ्याशी मित्रभाव इच्छितो असं येऊन सांगितलं. ते मान्य करून महोदराला घेऊन येण्याविषयी मोहासुराने आनंदाने सांगितलं. त्याप्रमाणे आलेल्या महोदराची पूजा करून मोहासुराने त्याची स्तुती केली आणि त्याची भक्ती मिळविली. मोहासूर शांत झाला असता सर्व देवांनी महोदराची स्तुती करून दृढभक्ती केली. सूर्याने मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या आणि त्यांना शंकरांकडून सप्तकल्पापर्यंत आयुष्य मिळाल्याचं कथन केलं. स्वतःचे नातू नरनारायण यांची जन्मकथा सांगून त्यांचा विष्णूशी झालेला संवाद कथन केला. विष्णूंच्या कथनानुसार नरनारायणांनी चतुरक्षरी मंत्राच्या विधानाने हेरंबाला संतुष्ट करून भक्ती प्राप्त केली. नंतर ते बऱ्याच काळाने मार्कंडेयांच्या आश्रमात गेले. तेव्हा मला महामाया दाखवा अशी मार्कंडेयांनी त्यांना विनंती केली. नरनारायणांनी संक्षेप रूपाने मायेचं वर्णन केलं. परंतु तेवढ्याने समाधान न झालेल्या मार्कंडेयांनी विस्ताराने मायेचं वर्णन करण्याची विनंती केली. नरनारायणांनी प्रथम कालगती कथन केली, नंतर युगधर्म, कलियुग, ब्रह्मचर्याश्रम, आश्रमधर्म, वर्णधर्म, देवपितृकर्म आणि वर्णाश्रमधर्म यांचं वर्णन केलं. हे सर्व मायामोह निवृत्त्यर्थ आहेत असं सांगून 14 मनूंपैकी वैवस्वत मन्वंतरातील मनुपुत्रांचं चरित्र सांगण्यास नरनारायणांनी प्रारंभ केला. प्रथम सुषुम्नाचं वैशिष्ट्यपूर्ण चरित्र सांगून इक्ष्वाकूचा वंश कथन केला. विष्णुभक्त अंबरीश गणेशाच्या कृपेने दुर्वासाच्या शापातून मुक्त झाला. तसंच श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मुचकुंद राजाही गणेशभक्त झाला. अंबरीशाच्या वंशातील सगर आणि भगीरथ यांचं चरित्र गंगावतरण सांगून पूर्ण केलं. त्याच्यापुढे वंशविस्तार कथन करून शंकरांच्या कथनानुसार श्रीरामाने केलेली गणेशस्तुती सांगितली. रामाने गणेशाच्या वरप्रसादाने रावणाचा वध केला आणि भक्ती प्राप्त करून घेतली हे सांगून त्याचबरोबर रामचरित्राचं भुक्तिमुक्ती देणारं फल कथन केलं. हे सर्व ऐकून मार्कंडेयांनी विचारलेला गणेश योग नरनारायणांनी सांगितला आणि जाताना तू महामाया पाहशील असं आश्वासन दिलं. मार्कंडेयांनी आपल्या आश्रमात मायारूप पाहून बालविष्णूचं दर्शन घेतलं आणि रामाने साधलेल्या गणेश योगाने ते गाणपत्य झाले. असा हा सूर्य बालखिल्ल्यांचा संवाद मुद्गलांनी दक्षाला कथन केला. दक्षाने चंद्रवंशापासून युधिष्ठिराचं चरित्र सांगा अशी विनंती केल्यावरून मुद्गल म्हणाले, चंद्र हा अत्रिनेत्रापासून निर्माण झाला आणि गणेशोपासना करून तारानाथ झाला. त्याच्यापासून गुरुपत्नीला बुध झाला, त्याचा पुत्र पुरुरवा. शापभ्रष्ट उर्वशीला काही अटींवर घरी आणून संसार करताना त्याला आयू इत्यादी 6 मुले झाली. शापकाल संपताच इंद्राने कुशलतेने उर्वशीला सोडवून नेल्याने तो शोकाकुल झाला. मरणोत्तर उर्वशी समागम होऊन तो पितृलोकाला गेल्यानंतर नारदांनी त्याला गणेशतत्व समजावून सांगितलं. आयूचा मुलगा नहुष हा शापभ्रष्ट इंद्र मृत्यूलोकातही दुर्वासांच्या शापाने सर्परूप झाला. तेव्हा त्याला उशाप मिळाला की तुझ्या वंशातील धर्मराजाकडून तुझा उद्धार होईल. तसंच घडलं, नहुष मुक्त झाला. नहुषाच्या 5 पुत्रात ययातीचं चरित्र प्रसिद्ध. त्याच्या 2 बायका देवयानी आणि शर्मिष्ठा, एक उघड एक गुप्त. हे गौप्य फुटताच सासऱ्याच्या शापाने म्हातारा झालेल्या ययातीने पुरूचं तारुण्य उपभोगलं. पण शेवटी ययातीने पुत्राला राज्य आणि यौवन देऊन टाकलं आणि तो स्वतः क्रमशः गाणपत्य झाला. यदुवंशात निर्माण झालेल्या धनकाच्या 4 मुलांपैकी कृतवीर्य मोठा. हा पूर्वजन्मीचा भीम नावाचा अंत्यज होता. संकष्ट चतुर्थीच्या पुण्यदिनी तो पूर्वजन्मी दुष्ट असूनही राजा झाला. त्यालाही संतती नव्हती. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून धनकाने संकष्ट चतुर्थीची माहिती घेतली, त्याचं फलही समजावून घेतलं. धनकाने स्वप्नात येऊन आदेश दिला, त्यानुसार कृतवीर्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं. त्या व्रताच्या पुण्याईने कृतवीर्याला तेजस्वी पुत्र झाला. पण तो हातपाय नसलेला होता. त्याच्या 12व्या वर्षी घरी आलेल्या दत्तात्रेयांनी त्याला एकाक्षर मंत्रासहित गणेश व्रत सांगितलं. त्याप्रमाणे केलेल्या व्रताने कार्तवीर्य सुंदर तर झाला आणि शिवाय 1000 हातांचा आणि महाबलवान झाला. त्याच्या राज्यात सर्वत्र संकष्टी व्रत चालू होतं. त्याने एकदा अगदी सहज रावणाचा गर्व जिरवला. तो एकदा शिकारीला गेला असता जमदग्नींच्या आश्रमात आला तेव्हा त्याला जमदग्नींनी ससैन्य भोजनाचं निमंत्रण दिलं. भोजनसमयीचं ऐश्वर्य पाहून दिपलेल्या राजाने त्या ऐश्वर्याचं कारण असलेल्या कामधेनूचं हरण करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर कामधेनू स्वर्गाला गेली तेव्हा रागावून त्याने जमदग्नीला ठार केलं आणि राजाची निर्भत्सना करणाऱ्या रेणुकेचा 21 बाणांनी वेध केला. दत्तात्रेयांनी दिलेल्या गणेश मंत्राने रामाने दोघांचं पुनरुज्जीवन केलं. दोघांनी स्तुती करून प्रसन्न झालेल्या गणेशाची भक्ती मागितली. रामाने एकाक्षर मंत्राने तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या गणेशाकडून परशु मिळविला आणि मातेसमोर केलेली प्रतिज्ञा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून पार पाडली. नंतर मुद्गलांनी हरिवंशाचं वर्णन केलं आणि विष्णूंनी देह धारण केला त्याच्या मागील भृगुशापाची कथा सांगितली. पुरूचा वंश सांगून मांडव्याच्या शापाने शूद्र योनीत जन्म घेतलेल्या यमाची म्हणजे विदुराची कथा वर्णिली. धृतराष्ट्रपुत्र कौरव आणि पंडुपुत्र पांडव यांची जन्मकथा सांगून घडलेला द्यूत वृत्तांत सांगितला. सर्वस्व गमावून वनात गेलेल्या युधिष्ठिराची कृष्णाने भेट घेतली आणि न रागावता धर्मयुक्त राज्य करण्याचा उपाय सांगण्यास प्रारंभ केला. स्वतः साक्षात परमेश्वर असता तुम्ही कोणाचं ध्यान करता असं लक्ष्मीने विचारलं असता श्री विष्णूंनी गणेश महात्म्य सांगितलं. त्याच्या प्राप्तीचा उपाय विचारून लक्ष्मीने तशी आराधना केली तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशाने लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर तिला दिला. मी ज्ञानारी नावाच्या दैत्याचा वध करीन असं सांगितलं. हा ज्ञानारी विघ्नेशाने मारलेल्या दुर्बुद्धी राक्षसाचा मुलगा. वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने शुक्राचार्यांकडून पंचाक्षरी शैव विद्या मिळवून तपश्चर्या केली आणि शंकरांकडून सर्वांपासून अभय मिळवलं. नंतर त्याने सारं त्रैलोक्य व्यापलं असता विष्णूंच्या आदेशानुसार दशाक्षरी मंत्राने सर्व देवांनी गणेशोपासना केली तेव्हा लक्ष्मीच्या स्वप्नात मी तुझ्या याचनेप्रमाणे पुत्र होईन असं आश्वासन गणेशाने दिलं. लक्ष्मीने मनोमन स्मरण करताच बाल गणेशाचं स्वरूप तिला शय्येवर दिसलं. सर्वांनी त्याचं नाव पूर्णानंद असं ठेवलं. लक्ष्मी त्याचं लालन करू लागली. इकडे ज्ञानारी दैत्याला पुत्र झाला त्याचं नाव सुबोध. तो जन्मजात गाणपत्य. उपनयन झाल्यानंतर गणेश तत्वज्ञान सांगू लागला तेव्हा दैत्याचार्यांनी विचारल्यावरून त्याने जन्मपूर्वकथा कथन केली. माझी आई गर्भवती असता सर्वज्ञ शुकाचार्य आले होते तेव्हा सर्वमान्य असं सेव्य काय हा प्रश्न प्रह्लादाने विचारला तेव्हा शुकाचार्यांनी नैमिषारण्यात झालेल्या ब्रह्मयज्ञाची माहिती सांगितली. अखिल ब्रह्मांडातून मोठे मोठे अधिकारी पुरुष आले होते. त्या ठिकाणी कोणाला ब्रह्म म्हणावे याचा वाद झाला तेव्हा शंकरांच्या प्रेरणेने विष्णू म्हणाले की आपण वेदांनाच विचारू. वेदांनी सगुण रूपधारी गणेश हाच सेव्य तोच परब्रह्मस्वरूप असल्याचा निर्णय दिला. त्याची सेवा करा असा आदेश दिला. त्याला देवादिकांनी मान्यता देऊन वेदांची पूजा केली. सुबोधाने हा इतिहास सांगून आपली स्मृती कायम असल्याने आपण पूर्ण गाणपत्य आहोत असं सांगितलं. शुक्र शिष्याकरवी आपला पुत्र गणेशभक्त आहे असं कळताच ज्ञानारीने सुबोधाचा छळ केला. सर्वार्थाने गणेशाने त्याचं रक्षण केलं त्यामुळे मी या दुष्टपुत्राला ठार करीन अशी ज्ञानारीने प्रतिज्ञा केली. सुबोधाला मारण्यासाठी हाती खड्ग घेऊन तो धावला असता सुबोधाने वडिलांना सर्व समजावून दिले. सुबोधाने गणेश सर्वव्यापी आहे म्हणताच ज्ञानारी दाखव त्याला असं म्हणाला. त्याबरोबर पूर्णानंदाने प्रकट होऊन ज्ञानारीचा वध केला. अशी ही महोदराची पूर्णानंदाची कथा सांगून कृष्णाने पांडवांना षडक्षरी मंत्र दिला. त्याच्या कृपेने पांडवांनी शत्रू नाश करून राज्य केलं आणि शेवटी ते गाणपत्य झाले. हे महोदर महात्म्य फलासहित दक्षाला मुद्गलांनी कथन केलं असं सांगून सुताने शौनकादिकांना विचारलं की तुमची आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? तृतीय खंड समाप्त.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया दामोदर कोळी यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे शाहीर दामोदर विटावकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, श्री समर्थ यांचा मनोबोध हा आपण पाहतो आहोत. हा सदुसष्टावा श्लोक आहे. घनश्याम हा राम लावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता ह्या श्लोकापासून 10 श्लोक पुढे त्यांनी हा शेवटचा चरण जो आहे तो सतत ठेवलेला आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा हा चरण पूर्वी एकदा येऊन गेलेला आहे श्लोकांच्या पहिल्या श्लोकामध्ये. तर आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी जे मागच्या वेळा सांगितलं राघवाचे ध्यान धारा, आता राघवाचे ध्यान धारायला सांगितलं. हा राघव आहे कसा? राघवाचं सगुण रूप काय आहे त्याचं वर्णन करण्यासाठी हा श्लोक आलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे त्याचं स्वरूप कसं आहे. घनश्याम, घनश्याम सावळ्या रंगाचा हा घनश्याम कसा आहे राम? लावण्यरूपी, अतिशय सुंदर आहे. सावळ्या वर्णाचा अतिशय सुंदर असा हा राम आहे. आणखीन काय त्याच्या गोष्टी आहेत, स्वभाव काय आहे, त्याचं इतर वर्णन काय आहे? महाधीर, अतिशय धैर्यवान आहे, धारिष्ठाचा समर्थ नेहमी म्हणायचे तसा हा अतिशय धीर धैर्यवान आहे, गंभीर आहे, शांत स्थितप्रज्ञ ज्याला म्हणावं तसं, मेरू पर्वतासारखा जसं म्हणतात, कुठल्याही गोष्टीनं त्याच्या मनात चलबिचल हालचाल अशी नाही आहे, अत्यंत शांत मनाने कुठल्याही गोष्टी स्वीकारणारा. लहान वयात विश्वामित्राने त्याला नेलं राम लक्ष्मणांना, त्यांचा यज्ञ नीट पार पडत नव्हता, राक्षस त्रास देत होते, म्हणून लहान वयात असताना देखील त्यांनी त्यांना बरोबर नेलेलं होतं असं रामायणात वर्णन आहे. त्यावेळेलाही त्यांचं मन चलबिचल झालं नाही. राज्याविषयी खोणार त्यावेळेला त्यांना वनवास पत्करावा लागला, त्यावेळेलाही त्यांच्या मनात चलबिचल झाली नाही. रावण वध झाल्यानंतर सीतेला अग्निदिव्य करावं लागलं, त्याही वेळे मन चलबिचल झालं नाही. पूर्ण बोध ज्याला असतो, ज्याला स्थितप्रज्ञ वर्णन केलेलं आहे, तसं कुठल्याही मोठ्या संकट जरी आलं तरी त्याची चलबिचल होत नाही, तो शांतपणे सगळं स्वीकारतो. ही भगवंताची लीला आहे म्हणून ते सगळं मान्य करतो. नाईलाजाने नाही, भगवंताच्या इच्छेशी त्याची इच्छा समरस झालेली असते. देव करील ते मानावे, देवाच्या इच्छेने वर्तावे असं त्याचं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे असं कुठेही त्याचं नसतं. परमेश्वराला काय वाटतं असं वाटतं ठीक आहे, असं वाटतं ठीक आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञ आणि पूर्ण प्रतापी असून स्थितप्रज्ञ हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्या अंगात बलच नाही त्याला जर एखादी गोष्ट काही घडली तर त्याला विरोध करायचं सामर्थ्य नसतं, तो नाईलाजाने स्वीकारतो. असं नाईलाजाने स्वीकारणं आणि पूर्ण बोधाने मान्य करणं ह्या दोन्हीत फरक आहे. हा महाप्रतापी असून देखील प्रज्ञ शांत धैर्यवान असून देखील, त्यामुळे ह्या पहिल्या दोन्ही गोष्टीमध्ये रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. बरं, ते मोठे असतील आम्हाला काय त्याचा उपयोग असं आपल्याला वाटेल की रामचंद्र प्रतापी असतील, धैर्यवान असतील, आमच्याशी काय संबंध? तसं नाही. ह्या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याशी काय संबंध आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. करी संकटी सेवकाचा कुडावा, कुडावा म्हणजे रक्षण. तो संकटामध्ये सेवकाचं रक्षण करतो. मग रक्षण करतो तो बरं झालं, आमचंही रक्षण करेल. सेवकाचा शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही सेवक आहात का? रामाची दास्य भक्ती केली का कधी? सेवा केली का? तुम्ही जर भक्त असाल, दास असाल, समर्थांनी जसं रामदास म्हटलं, दास्यत्व स्वीकारलं, तसं इथं तुम्ही जर रामाचे सेवक असाल तर तुम्हाला चिंता करायचं कारण नाही आहे. मी रामाचा भक्त आहे तो बघेल, हित अनहित माझं काय आहे ते राम बघेल. मी माझं सर्वस्व त्याला वाहिलेलं आहे, मी त्याच्याशी अनन्य झालेलो आहे, तेव्हा मला चिंता करायचं काय कारण आहे? अशी खात्री आहे का आपल्याला? अशी जर खात्री असेल तर हाही विश्वास ठेवावा की तो संकटी सेवकाचा कुडावा करतो. काही संकट आलं असताना सेवकाचं रक्षण तोच करतो. व्यवहारात देखील जे भक्ती करतात त्यांना अनुभव येतो की प्रत्यक्ष रामचंद्र असे काही येत नाही तुमच्यासमोर, पण अनेक व्यक्तींच्या रूपाने ते तुम्हाला संकटातून बाहेर काढत असतात. ज्याला आपण अगदी आपली माणसं जवळची म्हणतो तीच आपली वेळेला संकटात उपयोगी पडतील असं नाही, पण तो राम भगवंत त्याला वेळ काळ नाही आहे. रात्रीची वेळ आहे आता कसं येऊ असं नाही आहे त्याला. त्याला काळ नाही, वेळ नाही, स्थळ नाही, काहीही नाही. कुठंही केव्हाही सेवकाने हाक द्यावी आणि धन्याने त्या ठिकाणी येऊन त्याचं संकट मुक्त करावं असा अनुभव सगळ्या संतांचा आहे, सगळ्या भक्तांचा आहे. त्यांचं प्रचितीचं बोलणं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसती संतांची चरित्र वाचून नाही, त्यांना ही स्थिती का प्राप्त झाली, त्यांनी काय केलं त्यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून करी संकटी सेवकाचा कुडावा, मग आता काय करा? म्हणून प्रभाते मनी रामचिंतीत जावा. यासाठी आपण जर काही करायचं असेल तर त्या रामाचं चिंतन अखंड ठेवायला पाहिजे. सकाळी एकदा राम म्हटलं, दुपारी एकदा राम म्हटलं, संध्याकाळी एकदा राम म्हटलं असं नाही आहे. अखंडच सकाळ, दुपार, संध्याकाळ, प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी रामनाम जपत जावे असं म्हटलेलं आहे. ते जपायचं आहे, नुसतं माळेवर ओढायचं नाही आहे. नाही तर माळेवर रामनाम घेतात, लक्ष दुसरीकडेच, त्याचा काही उपयोग होत नाही. तोंडाने उच्चार करतायत, लक्ष त्याच्यात नाहीच आहे, नाही उपयोग. त्याच्या नावाचा जयघोषही करायचा आहे, पण त्यामध्ये आपलं अंतःकरण उतरून गेलं पाहिजे. असं जर झालं तर ते रामनाम खऱ्या अर्थाने उपयोगी पडतं, नाही तर पडत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रभाते म्हटलेलं आहे पुन्हा विशेषतः. तर सकाळची वेळ अशी असते की मनुष्य ताजातवाना असतो, झोप झालेली असते, दिवसाची सुरुवात व्हायची असती, अनेक गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेला पहिल्यांदाच रामाचं स्मरण करावं आणि त्याच्या स्मरणात त्यांनी दिलेलं जे कार्य आहे, स्वधर्म कर्म आहे, ते त्याच्याच शक्तीनं त्याच्याच इच्छेनुसार मी करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणून दिवसभराची सगळी कामं त्याला हवी तशी करण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा रात्री जे केलेलं आहे ते ओम चत्तत ब्रह्मार्पणम असतो म्हणून त्याला अर्पण करून मोकळं व्हावं. मी केलं असा कर्तृत्वाचा अभिमान आणि त्या कर्माच्या फळाची अपेक्षा हे दोन्ही सोडायचं. मी माझं आणि मला हे सगळं सोडून तू तुझं आणि तुला असा बोट ठेवून करायचं. म्हणून याच्यात म्हटलंय घनश्याम हा राम लावण्यरूपी महाघोर गंभीर पूर्ण प्रतापे करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिरभूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञैः सनिकादिभिः परिवृतम सिद्धैः समाराधितम दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा धेयम सदा योगिभिः. नवनाथ स्मरण मंत्र. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः. नित्योपासकाने नित्यपाठात शक्यतो खंड पडू देऊ नये. प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे. कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा. उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा. अनुष्ठानासंबंधी माहिती. अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस. महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी. शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी. अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळ हातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी. त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा. तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे. सदाचाराने वागावे. काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयम गणपतिम पीठत्रयम भैरवम सिद्धाढ्यम बटुकत्रयम पदयुगम द्युतिक्रमम मंडलम वैराटाष्ट चतुष्टयम च नक्कम वैरावली पंचकम श्रीमन्मालिनी मंत्र राज सहितम वंदे गुरोर मंडलम इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा। ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्य सिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। सावंतवाडी संस्थानचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून अप्पासाहेब भोसले यांना स्वामींचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली, म्हणून ते 10-15 माणसांना घेऊन निघाले। तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला। पत्नीच्या पायाला 8-10 भोकं पडली होती, खूप वैद्य झाले होते, खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते। तेव्हा अप्पासाहेबांना वाटलं की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेल्या भोकांचा विषय काढून उपाय विचारू, स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील याची अप्पासाहेबांना खात्री होती। सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोहोचले तेव्हा कळलं की महाराज वाकदरीच्या डोंगरात गेले आहेत। तिथे दाट अरण्य होतं, घोडे मेणे तर तिथे जाणं शक्यच नव्हतं। तेव्हा सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला। पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचली, त्या दाट अरण्यात सुद्धा पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचले। त्या अरण्यात सुद्धा स्वामींच्या तेजाचा लख प्रकाश पडला होता। अप्पासाहेब भोसले तर स्वामींचा तेज पाहून भारावून गेले। राजवाड्यात आजपर्यंत रत्नांचं तेज त्यांनी पाहिलं होतं, परंतु स्वामींचं तेज अपूर्व होतं। प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे याची खात्री त्यांना पटली। दोघांनी स्वामींची पाद्य पूजा केली, वस्त्र अर्पण केली। तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी, ही भारी धोतर जोडी आणि वस्त्र आम्हाला काय कामाची? ही वस्त्र तुझं कातड झाकण्यासाठी आहेत, आमचं दिगंबर कातड आमच्यापाशी सुखरूप आहे। अप्पासाहेब स्वामींचं बोलणं ऐकतच राहिले। परमेश्वराचा स्वर ते आयुष्यात प्रथमच ऐकत होते। त्यांनी स्वामींना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या पत्नीच्या पायाला भोकं पडली आहेत ते सांगून महाराजांची प्रार्थना केली। स्वामी, माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या। स्वामींनी तिला जवळ बोलावलं आणि तिचे पाय पाहिले। स्वामींनी काय केलं तर कुंदाच्या झाडाचं फळ आणि पाला दिला। फळ खायचं आणि पाला ठेचून त्याचा रस पायाच्या भोकांमध्ये भरायचा, त्यावर पट्टी बांधायची असं स्वामींनी सांगितलं। शिवाय जवळच्या 5 आंब्यांची आणि 5 नारळांची ओटी भरली, आशीर्वाद दिले, परत जाण्याची आज्ञा दिली। अप्पासाहेब परत संस्थानात आले, स्वामींनी सांगितलेला उपाय केला। 8 दिवसात पत्नीच्या पायाची भोकं बुजली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा एकदा का आपल्यावर झाली की सुखाचा पाऊस आपल्यावर बरसू लागतो। म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराशी संवाद साधा, त्याची पूजा करा, त्याच्या नामात रहा। मरत्या माणसांची खुशामत करण्यापेक्षा परमेश्वराचं गुणगान गा, त्यातच आयुष्यभर पुरेल एवढा आनंद भरलेला आहे हे कदापिही विसरू नका। थोडक्यात, परमेश्वराशीच अनुसंधान ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 सप्टेंबर. गोंदवल्याच्या रामाचं वैशिष्ट्य. प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचं एकदा तरी दर्शन घ्यावं असं मला फार वाटतं. ह्या रामाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पुढे उभं राहिलं म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्त्वाचं आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळ्या होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसं दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचं काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असं औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असं औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो. तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पाहावं असं मला मनापासून वाटतं. मंदिरामध्ये मुक्त द्वार असावं, पण ते कुणाला? तर भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचं मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधं असावं आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावं. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचं स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आता ऐकूया अनिल मोहिले यांची गीत आणि संगीत रचना. गायली आहे उत्तरा केळकर आणि साधना सरगम यांनी.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम गं गणपतये नमः। अष्टविनायकातल्या लंबोदर या अवताराची कथा जाणून घेऊयात। लंबोदरा अवतारो वै क्रोधासुर निबर्हणः शक्ति ब्रह्मा खुगः सद यत्तस्य धारक उच्यते। भगवान श्री गणेशाचा लंबोदर नावाचा अवतार सत स्वरूप तसंच शक्ति ब्रह्माचा धारक आहे, याचंही वाहन उंदीर आहे। भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाला पाहून भगवान शिव काममोहित झाले, तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूपाचा त्याग केला। तेव्हा भगवान शिव दुःखी झाले आणि त्यांचा वीर्यपात झाला। त्यापासून एक महान प्रतापी काळ्या रंगाचा असुर उत्पन्न झाला। त्याचे डोळे तांब्याच्या धातूसारखे चमकदार होते। तो असुर शुक्राचार्यांकडे गेला आणि म्हणाला, प्रभो माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि नामकरण करून माझं पालन पोषण करा। शुक्राचार्य काही काळ ध्यानमग्न झाले। त्यानंतर त्यांनी योग्य विचार करून आपल्या या शिष्याचं नाव क्रोधासुर ठेवलं। त्यांनी त्याचा संस्कार करून शिक्षण देऊन त्याला योग्य बनवलं। मग त्यांनी शंभर दैत्य याची परमरूपवती कन्या प्रीती हिच्याशी त्याचा विवाह करविला। एके दिवशी क्रोधासुराने शुक्राचार्यांना हात जोडून म्हटलं, मी आपल्या आज्ञेने संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करू इच्छितो, म्हणून आपण मला यश प्रदान करणारा मंत्र देण्याची कृपा करा। शुक्राचार्यांनी त्याला विधीपूर्वक सूर्यमंत्राची दीक्षा दिली। क्रोधासुर शुक्राचार्यांची आज्ञा घेऊन वनात निघून गेला। तिथे त्याने एका पायावर उभं राहून सूर्यमंत्राचा जप केला। त्या धैर्यवान दैत्याने ऊन वारा थंडी आणि पाऊस यांचे कष्ट सहन करून निराहार राहून कठोर तपश्चर्या केली। असुराची 1000 वर्ष तपश्चर्या झाल्यावर भगवान सूर्य प्रसन्न होऊन प्रगट झाले। क्रोधासुराने त्यांचं भक्तिपूर्वक पूजन केलं। भगवान सूर्यांना प्रसन्न असलेलं पाहून तो म्हणाला, प्रभो माझा मृत्यू होऊ नये, मी संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करावा, सर्व योद्ध्यात मी अद्वितीय योद्धा सिद्ध व्हावं। तथा अस्तु, असं म्हणून भगवान सूर्य अंतर्धान पावले। घरी परतल्यावर क्रोधासुराने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केलं। शुक्राचार्यांनी त्याला आवेशपुरीत दैत्यांच्या राजपदावर अभिषिक्त केलं। काही काळ लोटल्यावर त्याने असुरांजवळ ब्रह्मांड विजयाची इच्छा व्यक्त केली। असुर फार प्रसन्न झाले। विजय यात्रा प्रारंभ झाली। त्याने थोड्याच अवधीत पृथ्वीवर अधिकार प्राप्त केला। मग त्याने अमरावतीवर आपला मोर्चा वळविला। त्याच्या भीतीने सर्व देवगण पळाले। स्वर्ग देखील त्याच्या अधीन झाला। अशा प्रकारे वैकुंठ आणि कैलासावरही त्या महादैत्याचं राज्य स्थापित झालं। क्रोधासुराने भगवान सूर्याच्या सूर्यलोकालाही आपल्या अधीन केलं। वरदान दिल्यामुळे सूर्यानेही दुःखी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला। अत्यंत दुःखी झालेल्या देवता आणि ऋषी यांनी गणेशाची आराधना केली। या आराधनेमुळे संतुष्ट होऊन भगवान लंबोदर प्रगट झाले। ते म्हणाले, देवगणांनो आणि ऋषींनो, मी क्रोधासुराच्या अहंकाराला चूर चूर करून टाकीन, तुम्ही लोक निश्चिंत व्हा। लंबोदराबरोबर क्रोधासुराचा भीषण संग्राम झाला। देवगण सुद्धा असुरांचा संहार करू लागले। क्रोधासुराचे मोठे मोठे योद्धे रणभूमीमध्ये मृत्युमुखी पडले। क्रोधासुर दुःखी होऊन लंबोदराच्या चरणांना शरण गेला आणि त्यांची भक्तिभावाने स्तुती करू लागला। अहेतुक कृपाळू लंबोदराने त्याला अभयदान दिलं। भगवान लंबोदराचा आशीर्वाद प्राप्त करून आणि त्यांची भक्ती प्राप्त करून क्रोधासुर शांत चित्ताने जीवनयापन करण्यासाठी पाताळात निघून गेला। सर्व देवता अभय प्राप्त झाल्याने प्रसन्न होऊन भगवान लंबोदराचे गुणगान करू लागले। ओम लंबोदराय नमः।
ओम गंग गणपतये नमः।

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तईपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

0: आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.
1: विठ्ठल

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे

0: देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, श्री समर्थ यांचा मनोबोध हा आपण पाहतो आहोत. हा सदुसष्टावा श्लोक आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. आता ह्या श्लोकापासून 10 श्लोक पुढे त्यांनी हा शेवटचा चरण जो आहे तो सतत ठेवलेला आहे. प्रभाते मनी रामचिंतीत जावा हा चरण पूर्वी एकदा येऊन गेलेला आहे श्लोकांच्या पहिल्या श्लोकामध्ये. तर आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी जे मागच्या वेळा सांगितलं राघवाचे ध्यान धारा, तर आता राघवाचे ध्यान धारायला सांगितलं. हा राघव आहे कसा? राघवाचं सगुण रूप काय आहे त्याचं वर्णन करण्यासाठी हा श्लोक आलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे त्याचं स्वरूप कसं आहे. घनश्याम, घनश्याम सावळ्या रंगाचा हा घनश्याम कसा आहे राम? लावण्यरूपी, अतिशय सुंदर आहे, सावळ्या वर्णाचा अतिशय सुंदर असा हा राम आहे. आणखीन काय त्याच्या गोष्टी आहेत, स्वभाव काय आहे, त्याचं इतर वर्णन काय आहे? महाधीर, अतिशय धैर्यवान आहे, धारिष्ठाचा समर्थ नेहमी म्हणायचे तसा हा अतिशय धीर धैर्यवान आहे, गंभीर आहे, शांत स्थितप्रज्ञ ज्याला म्हणावं तसं, मेरू पर्वतासारखा जसं म्हणतात कुठल्याही गोष्टीनं त्याच्या मनात चलबिचल हालचाल अशी नाही आहे. अत्यंत शांत मनाने कुठल्याही गोष्टी स्वीकारणारा. लहान वयात विश्वामित्राने त्याला नेलं राम लक्ष्मणांना, त्यांचा यज्ञ नीट पार पडत नव्हता, राक्षस त्रास देत होते, म्हणून लहान वयात असताना देखील त्यांनी त्यांना बरोबर नेलेलं होतं असं रामायणात वर्णन आहे. त्यावेळेलाही त्यांचं मन चलबिचल झालं नाही. राज्याविषयी होणार त्यावेळेला त्यांना वनवास पत्करावा लागला, त्यावेळेलाही त्यांच्या मनात चलबिचल झाली नाही. रावण वध झाल्यानंतर सीतेला अग्निदिव्य करावं लागलं, त्याही वेळी मनचल विचल झालं नाही. पूर्ण बोध ज्याला असतो, ज्याला स्थितप्रज्ञ वर्णन केलेलं आहे, तसं कुठल्याही मोठ्या संकट जरी आलं तरी त्याची चलविचल होत नाही, तो शांतपणे सगळं स्वीकारतो. ही भगवंताची लीला आहे म्हणून ते सगळं मान्य करतो. नाईलाजानी नाही, भगवंताच्या इच्छेशी त्याची इच्छा समरस झालेली असते. देव करील ते मानावे, देवाच्या इच्छेने वर्तावे असं त्याचं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे असं कुठेही त्याचं नसतं. परमेश्वराला काय वाटतं असं वाटतं ठीक आहे, असं वाटतं ठीक आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञ आणि पूर्ण प्रतापी असून स्थितप्रज्ञ हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्या अंगात बलच नाही त्याला जर एखादी गोष्ट काही घडली तर त्याला विरोध करायचं सामर्थ्य नसतं, तो नाईलाजाने स्वीकारतो. असं नाईलाजाने स्वीकारणं आणि पूर्ण बोधाने मान्य करणं ह्या दोन्हीत फरक आहे. हा महाप्रतापी असून देखील प्रज्ञ शांत धैर्यवान असून देखील, त्यामुळे ह्या पहिल्या दोन्ही गोष्टीमध्ये रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. बरं, ते मोठे असतील आम्हाला काय त्याचा उपयोग असं आपल्याला वाटेल की रामचंद्र प्रतापी असतील धैर्यवान असतील आमच्याशी काय संबंध? तसं नाही. ह्या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याशी काय संबंध आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. करी संकटी सेवकाचा कुडावा, कुडावा म्हणजे रक्षण. तो संकटामध्ये सेवकाचं रक्षण करतो. मग रक्षण करतो तो बरं झालं, आमचंही रक्षण करेल. सेवकाचा शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही सेवक आहात का? रामाची दास्य भक्ती केली का कधी? सेवा केली का? तुम्ही जर भक्त असाल, दास असाल, समर्थांनी जसं रामदास म्हटलं, दास्यत्व स्वीकारलं, तसं इथं तुम्ही जर रामाचे सेवक असाल तर तुम्हाला चिंता करायचं कारण नाही आहे. मी रामाचा भक्त आहे तो बघेल, हित अनहित माझं काय आहे ते राम बघेल. मी माझं सर्वस्व त्याला वाहिलेलं आहे, मी त्याच्याशी अनन्य झालेलो आहे, तेव्हा मला चिंता करायचं काय कारण आहे? अशी खात्री आहे का आपल्याला? अशी जर खात्री असेल तर हाही विश्वास ठेवावा की तो संकटी सेवकाचा कुडावा करतो. काही संकट आलं असताना सेवकाचं रक्षण तोच करतो. व्यवहारात देखील जे भक्ती करतात त्यांना अनुभव येतो. प्रत्यक्ष रामचंद्र असे काही येत नाही तुमच्यासमोर, पण अनेक व्यक्तींच्या रूपाने ते तुम्हाला संकटातून बाहेर काढत असतात. ज्याला आपण अगदी आपली माणसं जवळची म्हणतो तीच आपली वेळेला संकटात उपयोगी पडतील असं नाही, पण तो राम भगवंत त्याला वेळ काय नाही आहे. रात्रीची वेळ आहे, आता कसं येऊ असं नाही आहे त्याला. त्याला काळ नाही, वेळ नाही, स्थळ नाही, काहीही नाही. कुठंही केव्हाही सेवकानी हाक द्यावी आणि धन्यानी त्या ठिकाणी येऊन त्याचं संकट मुक्त करावं, असा अनुभव सगळ्या संतांचा आहे, सगळ्या भक्तांचा आहे. त्यांचं प्रचितीचं बोलणं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसती संतांची चरित्र वाचून नाही, त्यांना ही स्थिती का प्राप्त झाली, त्यांनी काय केलं त्यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून करी संकटी सेवकाचा कुडावा, मग आता काय करा? म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. यासाठी आपण जर काही करायचं असेल तर त्या रामाचं चिंतन अखंड ठेवायला पाहिजे. सकाळी एकदा राम म्हटलं, दुपारी एकदा राम म्हटलं, संध्याकाळी एकदा राम म्हटलं असं नाही आहे. अखंडच सकाळ, दुपार, संध्याकाळ, प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी रामनाम जपत जावे असं म्हटलेलं आहे. ते जपायचं आहे, नुसतं माळेवर ओढायचं नाही आहे. नाही तर माळेवर रामनाम घेतात, लक्ष दुसरीकडेच, त्याचा काही उपयोग होत नाही. तोंडाने उच्चार करतायत, लक्ष त्याच्यात नाहीच आहे, नाही उपयोग. त्याच्या नावाचा जयघोषही करायचा आहे, पण त्यामध्ये आपलं अंतःकरण उतरून गेलं पाहिजे. असं जर झालं तर ते रामनाम खऱ्या अर्थाने उपयोगी पडतं, नाही तर पडत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रभाते म्हटलेलं आहे पुन्हा विशेषतः. तर सकाळची वेळ अशी असते की मनुष्य ताजातवाना असतो, झोप झालेली असते, दिवसाची सुरुवात व्हायची असते, अनेक गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेला पहिल्यांदाच रामाचं स्मरण करावं आणि त्याच्या स्मरणात त्यांनी दिलेलं जे कार्य आहे, स्वधर्म कर्म आहे, ते त्याच्याच शक्तीनं, त्याच्याच इच्छेनुसार मी करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणून दिवसभराची सगळी कामं त्याला हवी तशी करण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा रात्री जे केलेलं आहे ते ओम सतत ब्रह्मार्पणम असतो म्हणून त्याला अर्पण करून मोकळं व्हावं. मी केलं असा कर्तृत्वाचा अभिमान आणि त्या कर्माच्या फळाची अपेक्षा हे दोन्ही सोडायचं. मी माझं आणि मला हे सगळं सोडून तू तुझं आणि तुला असा बोध ठेवून करायचं. म्हणून ह्याच्यात म्हटलंय, घनश्याम हा राम लावण्यरूपी महाघोर गंभीर पूर्ण प्रतापे, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्म

तील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण तृतीय खंड. शौनकांनी महोदर महात्म्य सांगा अशी विनंती करताच सूताने व्यासमुखातून ऐकलेलं आणि दक्ष मुद्गलांच्या संवादातून प्रकट झालेलं महोदर महात्म्य कथन करण्यास प्रारंभ केला. दक्षाच्या प्रश्नावरून मुद्गलांनी सूर्य आणि वालखिल्य ऋषी यांचा संवाद सांगितला. गणेशभक्तीत रमलेल्या सूर्याला पाहून चकित झालेल्या वालखिल्यांनी विचारलं, सूर्या, तू ब्रह्मरूप असून ज्या गणेशाचं ध्यान करतोस त्या गणेशाचं स्वरूप सांग. तेव्हा सूर्याने गणेशाचं ब्रह्मस्वरूप सांगितलं. सूर्य म्हणाला, एकदा मी कश्यपांच्या आश्रमात गेलो असता त्यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन त्यांचा पुत्र झालो. तेव्हा गणेश आराधना न केल्याने एक विघ्न आलं. शंकरवराने उन्मत्त झालेल्या माली सुमाली दैत्यांना मी मारलं. त्यामुळे रागावून शंकरांनी माझा शिरच्छेद केला. परंतु सर्वांच्या विनंतीने मला जीवदान मिळालं. मलाही आश्चर्य वाटलं, हे सारं घडलं कसं असं ब्रह्मदेवांना विचारलं असता गर्वाने गणेशाचं ध्यान न केल्याचं हे फळ आहे असं सांगून त्यांनी मला गणेशोपासना सांगितली. मी षडक्षर मंत्राने तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने मला भक्ती प्रदान केलं. नंतर वालखिल्यांच्या विनंतीवरून सूर्याने महोदर चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. तारकासुराच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून पार्वती भिल्लिणीच्या वेशात शंकरांकडे गेली असता मोहासूर निर्माण झाला. तेव्हा शंकरांनी खिन्न होऊन कामाला शाप दिला. कामाने शापमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना केली. कामाच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या गणेशाने तू प्रद्युम्न होशील असा कामाला वर दिला. नंतर कामयुक्त झालेल्या शंकरांना पार्वतीपासून कार्तिकेय षडानन झाला. त्यांनी शंकरांच्या आदेशानुसार दंडकारण्यात षडक्षर विधानाने गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि तू तारकाला मारशील असा वर मिळविला. त्याने तारकासुराला मारलं आणि स्कंद गाणपत्य झाला. इकडे मोहासुराने शुक्राचार्यांकडून विद्या आणि संस्कार घेऊन सूर्याला प्रसन्न केलं. सर्व इच्छाप्राप्तीचा वर मिळालेल्या त्याला शुकासह सर्व दैत्यांनी राज्याभिषेक केला. त्यामुळे सत्ताधीश होऊन त्याने दैत्य प्रमुखांना आदेश देऊन सर्व ब्रह्मांड हस्तगत केलं. नंतर तो सर्व भोग भोगू लागला. कर्ममार्ग, धर्माचरण, वर्णाश्रम धर्म नष्ट झाल्याने उपाशी असलेल्या देवमुनींना सूर्याने गणेशाचं एकाक्षर विधान कथन केलं. त्या विधानाने संतुष्ट होऊन महोदराने सर्वांच्या मोहासूर नाशाच्या इच्छेला तथास्तु म्हटलं. युद्धासाठी महोदर निघाला ही वार्ता मोहासुराला नारदांनी येऊन सांगितली आणि महोदराचं खरंखुरं ब्रह्मरूप त्याला पटवून दिलं. त्याला शरण जा म्हणून निक्षून सांगितलं. नारदांच्या म्हणण्याचा विचार करीत असता शुक्राने तेच त्याला पटवून दिलं. इतक्यात महोदराचा दूत विष्णू याने महोदर तुझ्याशी मित्रभाव इच्छितो असं येऊन सांगितलं. ते मान्य करून महोदराला घेऊन येण्याविषयी मोहासुराने आनंदाने सांगितलं. त्याप्रमाणे आलेल्या महोदराची पूजा करून मोहासुराने त्याची स्तुती केली आणि त्याची भक्ती मिळविली. मोहासूर शांत झाला असता सर्व देवांनी महोदराची स्तुती करून दृढ भक्ती केली. सूर्याने मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या आणि त्यांना शंकरांकडून सप्तकल्पापर्यंत आयुष्य मिळाल्याचं कथन केलं. स्वतःचे नातू नरनारायण यांची जन्मकथा सांगून त्यांचा विष्णूशी झालेला संवाद कथन केला. विष्णूंच्या कथनानुसार नरनारायणांनी चतुरक्षरी मंत्राच्या विधानाने हेरंबाला संतुष्ट करून भक्ती प्राप्त केली. नंतर ते बऱ्याच काळाने मार्कंडेयांच्या आश्रमात गेले. तेव्हा मला महामाया दाखवा अशी मार्कंडेयांनी त्यांना विनंती केली. नरनारायणांनी संक्षेप रूपाने मायेचं वर्णन केलं. परंतु तेवढ्याने समाधान न झालेल्या मार्कंडेयांनी विस्ताराने मायेचं वर्णन करण्याची विनंती केली. नरनारायणांनी प्रथम कालगती कथन केली, नंतर युगधर्म, कलियुग, ब्रह्मचर्याश्रम, आश्रमधर्म, वर्णधर्म, देवपितृकर्म आणि वर्णाश्रमधर्म यांचं वर्णन केलं. हे सर्व मायामोह निवृत्त्यर्थ आहेत असं सांगून 14 मनूंपैकी वैवस्वत मन्वंतरातील मनुपुत्रांचं चरित्र सांगण्यास नरनारायणांनी प्रारंभ केला. प्रथम सुषुम्नाचं वैशिष्ट्यपूर्ण चरित्र सांगून इक्ष्वाकूचा वंश कथन केला. विष्णुभक्त अंबरीश गणेशाच्या कृपेने दुर्वासाच्या शापातून मुक्त झाला. तसंच श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मुचकुंद राजाही गणेशभक्त झाला. अंबरीशाच्या वंशातील सगर आणि भगीरथ यांचं चरित्र गंगावतरण सांगून पूर्ण केलं. त्याच्यापुढे वंशविस्तार कथन करून शंकरांच्या कथनानुसार श्रीरामाने केलेली गणेशस्तुती सांगितली. रामाने गणेशाच्या वरप्रसादाने रावणाचा वध केला आणि भक्ती प्राप्त करून घेतली हे सांगून त्याचबरोबर रामचरित्राचं भुक्तिमुक्ती देणारं फल कथन केलं. हे सर्व ऐकून मार्कंडेयांनी विचारलेला गणेश योग नरनारायणांनी सांगितला आणि जाताना तू महामाया पाहशील असं आश्वासन दिलं. मार्कंडेयांनी आपल्या आश्रमात मायारूप पाहून बालविष्णूचं दर्शन घेतलं आणि रामाने साधलेल्या गणेश योगाने ते गाणपत्य झाले. असा हा सूर्य बालखिल्ल्यांचा संवाद मुद्गलांनी दक्षाला कथन केला. दक्षाने चंद्रवंशापासून युधिष्ठिराचं चरित्र सांगा अशी विनंती केल्यावरून मुद्गल म्हणाले, चंद्र हा अत्रिनेत्रापासून निर्माण झाला आणि गणेशोपासना करून तारानाथ झाला. त्याच्यापासून गुरुपत्नीला बुध झाला, त्याचा पुत्र पुरुरवा. शापभ्रष्ट उर्वशीला काही अटींवर घरी आणून संसार करताना त्याला आयू इत्यादी 6 मुले झाली. शापकाल संपताच इंद्राने कुशलतेने उर्वशीला सोडवून नेल्याने तो शोकाकुल झाला. मरणोत्तर उर्वशी समागम होऊन तो पितृलोकाला गेल्यानंतर नारदांनी त्याला गणेशतत्व समजावून सांगितलं. आयूचा मुलगा नहुष हा शापभ्रष्ट इंद्र मृत्यूलोकातही दुर्वासांच्या शापाने सर्परूप झाला. तेव्हा त्याला उशाप मिळाला की तुझ्या वंशातील धर्मराजाकडून तुझा उद्धार होईल. तसंच घडलं, नहुष मुक्त झाला. नहुषाच्या 5 पुत्रात ययातीचं चरित्र प्रसिद्ध. त्याच्या 2 बायका देवयानी आणि शर्मिष्ठा, एक उघड एक गुप्त. हे गौप्य फुटताच सासऱ्याच्या शापाने म्हातारा झालेल्या ययातीने पुरूचं तारुण्य उपभोगलं. पण शेवटी ययातीने पुत्राला राज्य आणि यौवन देऊन टाकलं आणि तो स्वतः क्रमशः गाणपत्य झाला. यदुवंशात निर्माण झालेल्या धनकाच्या 4 मुलांपैकी कृतवीर्य मोठा. हा पूर्वजन्मीचा भीम नावाचा अंत्यज होता. संकष्ट चतुर्थीच्या पुण्यदिनी तो पूर्वजन्मी दुष्ट असूनही राजा झाला. त्यालाही संतती नव्हती. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून धनकाने संकष्ट चतुर्थीची माहिती घेतली, त्याचं फलही समजावून घेतलं. धनकाने स्वप्नात येऊन आदेश दिला, त्यानुसार कृतवीर्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं. त्या व्रताच्या पुण्याईने कृतवीर्याला तेजस्वी पुत्र झाला. पण तो हातपाय नसलेला होता. त्याच्या 12व्या वर्षी घरी आलेल्या दत्तात्रेयांनी त्याला एकाक्षर मंत्रासहित गणेश व्रत सांगितलं. त्याप्रमाणे केलेल्या व्रताने कार्तवीर्य सुंदर तर झाला आणि शिवाय 1000 हातांचा आणि महाबलवान झाला. त्याच्या राज्यात सर्वत्र संकष्टी व्रत चालू होतं. त्याने एकदा अगदी सहज रावणाचा गर्व जिरवला. तो एकदा शिकारीला गेला असता जमदग्नींच्या आश्रमात आला तेव्हा त्याला जमदग्नींनी ससैन्य भोजनाचं निमंत्रण दिलं. भोजनसमयीचं ऐश्वर्य पाहून दिपलेल्या राजाने त्या ऐश्वर्याचं कारण असलेल्या कामधेनूचं हरण करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर कामधेनू स्वर्गाला गेली तेव्हा रागावून त्याने जमदग्नीला ठार केलं आणि राजाची निर्भत्सना करणाऱ्या रेणुकेचा 21 बाणांनी वेध केला. दत्तात्रेयांनी दिलेल्या गणेश मंत्राने रामाने दोघांचं पुनरुज्जीवन केलं. दोघांनी स्तुती करून प्रसन्न झालेल्या गणेशाची भक्ती मागितली. रामाने एकाक्षर मंत्राने तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या गणेशाकडून परशु मिळविला आणि मातेसमोर केलेली प्रतिज्ञा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून पार पाडली. नंतर मुद्गलांनी हरिवंशाचं वर्णन केलं आणि विष्णूंनी देह धारण केला त्याच्या मागील भृगुशापाची कथा सांगितली. पुरूचा वंश सांगून मांडव्याच्या शापाने शूद्र योनीत जन्म घेतलेल्या यमाची म्हणजे विदुराची कथा वर्णिली. धृतराष्ट्रपुत्र कौरव आणि पंडुपुत्र पांडव यांची जन्मकथा सांगून घडलेला द्यूत वृत्तांत सांगितला. सर्वस्व गमावून वनात गेलेल्या युधिष्ठिराची कृष्णाने भेट घेतली आणि न रागावता धर्मयुक्त राज्य करण्याचा उपाय सांगण्यास प्रारंभ केला. स्वतः साक्षात परमेश्वर असता तुम्ही कोणाचं ध्यान करता असं लक्ष्मीने विचारलं असता श्री विष्णूंनी गणेश महात्म्य सांगितलं. त्याच्या प्राप्तीचा उपाय विचारून लक्ष्मीने तशी आराधना केली तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशाने लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर तिला दिला. मी ज्ञानारी नावाच्या दैत्याचा वध करीन असं सांगितलं. हा ज्ञानारी विघ्नेशाने मारलेल्या दुर्बुद्धी राक्षसाचा मुलगा. वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने शुक्राचार्यांकडून पंचाक्षरी शैव विद्या मिळवून तपश्चर्या केली आणि शंकरांकडून सर्वांपासून अभय मिळवलं. नंतर त्याने सारं त्रैलोक्य व्यापलं असता विष्णूंच्या आदेशानुसार दशाक्षरी मंत्राने सर्व देवांनी गणेशोपासना केली तेव्हा लक्ष्मीच्या स्वप्नात मी तुझ्या याचनेप्रमाणे पुत्र होईन असं आश्वासन गणेशाने दिलं. लक्ष्मीने मनोमन स्मरण करताच बाल गणेशाचं स्वरूप तिला शय्येवर दिसलं. सर्वांनी त्याचं नाव पूर्णानंद असं ठेवलं. लक्ष्मी त्याचं लालन करू लागली. इकडे ज्ञानारी दैत्याला पुत्र झाला त्याचं नाव सुबोध. तो जन्मजात गाणपत्य. उपनयन झाल्यानंतर गणेश तत्वज्ञान सांगू लागला तेव्हा दैत्याचार्यांनी विचारल्यावरून त्याने जन्मपूर्वकथा कथन केली. माझी आई गर्भवती असता सर्वज्ञ शुकाचार्य आले होते तेव्हा सर्वमान्य असं सेव्य काय हा प्रश्न प्रह्लादाने विचारला तेव्हा शुकाचार्यांनी नैमिषारण्यात झालेल्या ब्रह्मयज्ञाची माहिती सांगितली. अखिल ब्रह्मांडातून मोठे मोठे अधिकारी पुरुष आले होते. त्या ठिकाणी कोणाला ब्रह्म म्हणावे याचा वाद झाला तेव्हा शंकरांच्या प्रेरणेने विष्णू म्हणाले की आपण वेदांनाच विचारू. वेदांनी सगुण रूपधारी गणेश हाच सेव्य तोच परब्रह्मस्वरूप असल्याचा निर्णय दिला. त्याची सेवा करा असा आदेश दिला. त्याला देवादिकांनी मान्यता देऊन वेदांची पूजा केली. सुबोधाने हा इतिहास सांगून आपली स्मृती कायम असल्याने आपण पूर्ण गाणपत्य आहोत असं सांगितलं. शुक्रशिष्याकरवी आपला पुत्र गणेशभक्त आहे असं कळताच ज्ञानारीने सुबोधाचा छळ केला. सर्वार्थाने गणेशाने त्याचं रक्षण केलं त्यामुळे मी या दुष्टपुत्राला ठार करीन अशी ज्ञानारीने प्रतिज्ञा केली. सुबोधाला मारण्यासाठी हाती खड्ग घेऊन तो धावला असता सुबोधाने वडिलांना सर्व समजावून दिले. सुबोधाने गणेश सर्वव्यापी आहे म्हणताच ज्ञानारी दाखव त्याला असं म्हणाला. त्याबरोबर पूर्णानंदाने प्रकट होऊन ज्ञानारीचा वध केला. अशी ही महोदराची पूर्णानंदाची कथा सांगून कृष्णाने पांडवांना षडक्षरी मंत्र दिला. त्याच्या कृपेने पांडवांनी शत्रुनाश करून राज्य केलं आणि शेवटी ते गाणपत्य झाले. हे महोदर महात्म्य फलासहित दक्षाला मुद्गलांनी कथन केलं असं सांगून सुताने शौनकादिकांना विचारलं की तुमची आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? तृतीय खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। सावंतवाडी संस्थानचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून अप्पासाहेब भोसले यांना स्वामींचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली, म्हणून ते 10-15 माणसांना घेऊन निघाले। तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला। पत्नीच्या पायाला 8-10 भोकं पडली होती, खूप वैद्य झाले होते, खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते। तेव्हा अप्पासाहेबांना वाटलं की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेल्या भोकांचा विषय काढून उपाय विचारू, स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील याची अप्पासाहेबांना खात्री होती। सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोहोचले तेव्हा कळलं की महाराज वाकदरीच्या डोंगरात गेले आहेत। तिथे दाट अरण्य होतं, घोडे मेणे तर तिथे जाणं शक्यच नव्हतं। तेव्हा सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला। पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचली, त्या दाट अरण्यात सुद्धा पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचले। त्या अरण्यात सुद्धा स्वामींच्या तेजाचा लख प्रकाश पडला होता। अप्पासाहेब भोसले तर स्वामींचा तेज पाहून भारावून गेले। राजवाड्यात आजपर्यंत रत्नांचं तेज त्यांनी पाहिलं होतं, परंतु स्वामींचं तेज अपूर्व होतं। प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे ह्याची खात्री त्यांना पटली। दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली, वस्त्र अर्पण केली। तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी, ही भारी धोतर जोडी आणि वस्त्र आम्हाला काय कामाची? ही वस्त्र तुझं कातडं झाकण्यासाठी आहेत, आमचं दिगंबर कातडं आमच्यापाशी सुखरूप आहे। अप्पासाहेब स्वामींचं बोलणं ऐकतच राहिले। परमेश्वराचा स्वर ते आयुष्यात प्रथमच ऐकत होते। त्यांनी स्वामींना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या पत्नीच्या पायाला भोकं पडली आहेत ते सांगून महाराजांची प्रार्थना केली। स्वामी, माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या। स्वामींनी तिला जवळ बोलावलं आणि तिचे पाय पाहिले। स्वामींनी काय केलं तर कुंदाच्या झाडाचं फळ आणि पाला दिला। फळ खायचं आणि पाला ठेचून त्याचा रस पायाच्या भोकांमध्ये भरायचा, त्यावर पट्टी बांधायची असं स्वामींनी सांगितलं। शिवाय जवळच्या 5 आंब्यांची आणि 5 नारळांची ओटी भरली, आशीर्वाद दिले, परत जाण्याची आज्ञा दिली। अप्पासाहेब परत संस्थानात आले, स्वामींनी सांगितलेला उपाय केला। 8 दिवसात पत्नीच्या पायाची भोकं बुजली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा एकदा का आपल्यावर झाली की सुखाचा पाऊस आपल्यावर बरसू लागतो। म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराशी संवाद साधा, त्याची पूजा करा, त्याच्या नामात रहा। मरत्या माणसांची खुशामत करण्यापेक्षा परमेश्वराचं गुणगान गा, त्यातच आयुष्यभर पुरेल एवढा आनंद भरलेला आहे हे कदापिही विसरू नका। थोडक्यात, परमेश्वराशीच अनुसंधान ठेवा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।